आखै गोपी तै गोविंद, आखै ईश्वर आखै सिद्ध, आखै केते कीते बुद्ध, आखै दानव आखै देव, आखै सुर नर मुन जन सेव, किते आखै आखण पाए, किते कह कह उठ उठ जाए, एते कीते होर करे।